तू आद पुरख अपरंपर करता जी, तुद जे वड अवर ना कोई। तू जोग जोग एको सदा सदा, तू एको जी, तू नेह चल करता सोई। तुद आपे पावै सोई वरतै जी, तू आपे करै सो होई। तुद आपे सृष्ट